0: बोले श्री दीप नारायण भगवान की जय, श्री श्री महेश्वरानंद जी गुरुदेव की जय।
1: Little bit too quick.
2: Bylo to trochu moc rychlé.
1: Don't make express train.
2: Nedělejte z toho rychlík.
1: Very slowly. Relaxed.
2: Pomalu, uvolněně.
1: Slowly. Den din ho sajab jau balihara. जाऊं बलिहारा मेरे प्राण आधारा, जाऊं बलिहारा मेरे